अपने आप साजो अपने रजो नाओ दुई कर साजिए करा संडे तू चाओ दाता करता है आप तू तुझ देवे करे बसाओ तू जानो ही सबसे दिल ऐसे जीत कवाओ करा संडे तू चाओ

निवल पुअंगम साधे पंच जनास्यो संग ना छुटकेयो अधिक अहम बोध बांधे पाठ पढ़ेयो